जी सर, मुझा प्रोग्राम रोशन सुबह में असावा को सवाल पुछो आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि नाहे थींदो, जंहिंजी वल बि न हूंदी आहे। तव्हांखे सवाल समुझण

जी हा समय प्रोग्राम रोशन सुबह रोशन सुबह प्रोग्राम में असा अवां खे सवाल नोट करायासीं त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि न थींदो आहे त उन जी वल बि नाहे थींदी। जी हा तमामु आसान सवाल हुयो, उहो आहे सब्र। जेको सब्र जेको सब्र जो मेवो हूंदो आहे उन जी न का वल आहे न हुन जो को वण आहे। सवाल तमामु आसान हुयो, काफ़ी दोस्तनि उको दुको बि आयो आहे ऐं काफ़ी दोस्तनि सही जवाबु ॾिनो आहे ऐं ॿिनि माण्हुनि जो सही जवाबु आहे। असां उन जा नाला आख़िर में खणंदासीं ऐं उन्हनि जी पसंदि जो असां कलाम बि हलाईंदासीं। उन जे हवाले सां असां दोस्तनि खे जो उन्हनि जा नाला अवां ताईं पहुचाईंदासीं। एहसान अली भुगटी ॻोठ रोहल भुगटी खां असांजे भाउ जेको आहे सो जवाबु ॾिनो आहे केलो ऐं असांजो गुलाब खान कुंभर ॻोठ कंगन खां उन भाउ लाहौरी गजर सही जवाबु ॾिनो आहे ऐं असांजो ख़ालिक लाचारी मीरपुर ख़ासि खां उन जवाबु ॾिनो आहे मेहनत ऐं फ़क़ीर महरम अली जतोई ॻोठ आगा खान जतोई खां उन भाउ बि लाहौरी गजर जवाबु ॾिनो आहे। क़ुर्बान अली ख़ासकेली झंडो मरी खां उन मेहनत जवाबु ॾिनो आहे ऐं चंदेसर बेहण मोरे खां उन भाउ जेको आहे सो जवाबु को बि न ॾिनो आहे। रोस्तम अली पंवर ॻोठ पुनू पंवर सेवण खां भाउ मेहनत जो जेको आहे सो लिखियो आहे ऐं ज़ोहेब कटबर लाड़काणे खां उन भाउ हिंदाणो जेको आहे सो जवाबु लिखियो आहे। मुनीर अहमद खोसो लाड़काणे खां भाउ जेको आहे सो मुंगेरा लिखियो आहे त मुंगेरनि खे का बि वल न थींदी आहे पर बिल्कुलु उनखे वल थींदी आहे। ऐं ॻोठ फाज़ुल कलोड़े खां हाफिज़ रियाज़ कलोड़े भाउ लिखियो आहे खुंभी या अंजीर ऐं असांजो दिलीप कुमार थरपारकर खां उन भाउ बि मेहनत जो जेको आहे सो लिखियो आहे ऐं अमीन मरी गुलामबास मरी ॻोठ सामारो शाख खां भाउ बि जवाबु गजर लिखियो आहे। ॿाहिरि जी वॾी महिरबानी। ऐं हाजी रुस्तम अली कोश ॻोठ भाऊ खान कोश खां भाउ बि सवाल जो सही जवाबु नाहे ॾिनो ऐं चवन कुमार कोली भाउ मेहनत लफ़्ज़ असांखे नोट करायो आहे। भाउ कुनरी खां काल कई नई मंगरियो चक खां भाउ बि सही जवाबु नाहे ॾिनो। मसूहब ॻोठ खां ज़मीर मीराणी तारिक मीराणी ऐं फिदा हुसैन मीराणी ऐं लाड़काणे खां शहज़ाद अज़ीज़ सूमरो रहमान जागीराणी ॻोठ ममन तैयब थेबो खां हबीब लाइ

शाहपुर खास का जै सब्र जो जेको आहे सो सही जवाब ॾिनो आहे। ऐं पहिरें नंबर ते आहे नज़ीर मंगरियो जंहिं रोहिड़ी खां कॉल कई। भाउ जी वॾी महिरबानी, अॻे दफ़े बि दोस्त जो पहिरियों नंबर आयो ऐं हिन बि सही जवाब ॾिनो आहे ऐं पहिरें नंबर ते सही जवाब ॾिनो आहे। ऐं ॿिए नंबर ते इरम पंवर मीरपुर ख़ासि खां हिन जा सही जवाब आहिनि। त जेको सब्र जो जेको आहे मेवो उहो हुन जो को बि वण न आहे थींदो, उन जी का बि वल न थींदी आहे। इन जो सही जवाब आहे। त भाउ नज़ीर मंगरियो ऐं इरम पंवर जे नां कयूं पिया जलाल चांडे जो खूबसूरत नगमो।